0: ईशा सुवाले कुरंत
1: कोब्बला
0: दिवेही बहुग सुकुंकुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
1: नाने फुलफिलबो
0: वरर रंगळु वेहेता फेन्नेगु मे बुनम की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हिफु मडु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वनी दिवेही एफएम गेनस्ते शवियनि प्रोग्राम
1: शवियनि प्रोग्रामे दिवेही बहुग सुवालो अन्ना ಕೊಂಗಿನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯಾ

0: ಎಮ್ಮೆ ಕುರಿಗಾ ಎಮ್ಮ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಫಸ್ಟ್ ಶೋಗೆ ಸೀರೀಸ್ ತಕೊಂಡ್ ಬ್ಯಾಂಗ್ ತಫ್ಸೀಲಿ ಗೊತ್ತೆಗ ಮಿ ಬಲಾಲನಿ ಟಿ ಆರ್ ಪಿ ರೇಟಿಂಗ್ ನು ಎಮ್ಮೆ ಕುರಿಗ ಮಿ ಹಫ್ತಾಗ ಮಿ ಡ್ರಾಮಾ ಸೀರೀಸ್ ಜಂಜೀರೇನ
1: ಜಂಜೀರೇನಕೀ ಇಜ್ತಿಮಾಯಿ ಅದಿ ಆಯಿಲಿ ವರುಗದ ಅಸರತಕೆ ಎಕುಲವಿಗೆಂಬ ರೊಮ್ಯಾಂಟಿಕ್ ಥ್ರಿಲ್ಲಾಯ್
2: तुम सही कह रही हो बानो, मुझे तुमसे ये छुपाना नहीं चाहिए था, बता देना चाहिए था क्या हो रहा है, मगर ये बाकी की सारी बातें ये प्रैक्टिकल नहीं है, थोड़ा सा तुम जज्बाती हो।
3: मैं जज्बाती बात नहीं करी सरफला, मैंने पहले भी कई बार तुम्हें प्यार से समझाया है, तुमने नहीं मानी मेरी बात, लेकिन आज माननी पड़ेगी। तुम खुद यहां से दूर जाना चाहते थे, बचपन से तुमने मुझसे वादा किया था, इस खून खराबे से, इस दुश्मनी से हम कहीं दूर चले जाएंगे सरबला। अब ये मत कहना कि यहां पे कौन देखेगा, कौन संभालेगा, सुराब लाला है।
1: ಮಿಡ್ ಡ್ರಾಮಾಗೆ ವಾಹಕ ದಕ್ವಾ ದೀಫಾವಣಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಉತುರುಗೆ ಫರ್ಬದ ಮತಿಗೆ ಕುದುರತಿ ರೀತಿ ಮಾಹೌಲಕ್ಕೆ ಮಚ್ಚ ಮಿ ಹೈಬರ್ ಪಹ್ತೂನ್ ಹುವ ಅದಿ ಆಜಾದ್ ಕಾಶ್ಮೀರ್ ಸರಹದ್ದು ತಹುಗೆ ಮಂಜರ್ತ ಸಿಫವಾಫದ ತಣೆ ಮಿ ತನಕಿ ಗದೀಮಿ ಗಬೀಲಾ ಆದಕಾದ ತಕ ಆಯ್ಲಾ ತಹುಗೆ ಅಪುರ ಅದಿ ಬಾರುಗೆ ಬೇಣು ಕೊಗ್ಗೆ ಮೀ ಹುಂಗೆ ದಿರಿಯುಳು ಅದಿವಿಸ್ ಪಟ್ಟಂ ಕುರ ಮುಂತಾ ತಣೆ
2: अपने भाई से, मैंने इन लोगों से, इस कबीले से, हजार लोगों की जिम्मेदारियां हैं मुझ पर, क्या करूं? हाँ, भाग जाओ, सब कुछ छोड़कर भाग जाओ। मोहब्बत करता हूं तुमसे।
1: मैं ड्रामा का मैगंट होते गदक्कुआ देनी आधा खाते के सबबों बैबै विकिंदा आई लाए ತಿಂಬೇಬೇನ ರಾಬಿಯಾ ನಮಕಕ್ಕಿಯ ವರುಗದ ಅಜುಮೆಗ್ಗಾ ಹುರಿ ಅಂಹೆಂ ಕುಜ್ಜಕ ವಫಾತೆರಿಕಮ ಬದಲು ಹಿಫುಮ ಅದಿ ಮಣಾಕುರೆಫಾವ ಲೋಬಿಗೆ ವಿಯುಗಯಕುಂ ವಾಹಕ ಕುರಿಯಗಿಂದೆ ಮ್ಯಾಗಂಡು ತೀಮ್ತವ್ಗೆ ತೆರೆಗ ಹೂನ್ ಬಹ ನುವತ ಲೇಗೆ ಬದಲ ಮಜ್ಬೂರ್ ಕ್ಯಾವೆಂಗುಳೆ ಗಬೀಲಾ ಆದಕಾದಾಗಿ ಇತುರುಂ ಜಿರ್ಗಾಗೆ ನಿಮ್ಮುಂತಕ ಬಿಮಾ ಬಾರುಗೆ ಮಸ್ಸಲತಕ ಅದಿ ಲೋಯೆಬ್ಬಾ ಕುರಿಮತಿಲಾಯರು ಉಫೆದೆ ಆ ಮುಹುರಸ್ತಂ ಹಿಮಿನೆ
4: दूध अभी वहीं पे रख दो। कुछ खाया था?
5: दलिया दिया था थोड़ा सा, अब इसलिए दूध लेके आई थी।
4: ठीक है, बस तुम ये दूध वहीं पे रख दो।
1: वाह का कुरियत दावर का बेलुन तेरी गेंगोस्ती फावणी ही नुकुराफा दमारु तका ಸಿಸ್ಸಾಗೆಂದಾಫದ ಗುರುಬಾಣಿ ತಕ ಅದಿ ಇಹುತಿಯಾರವ್ವರೆ ಬೊಡ ಆದಕಾದಾಗೆ ಸಬಬು ಮಜಬೂರುವೆಗೆಂ ಕುರುವೆ ಕ್ಯಾವಿನ್ ತೌಗೆ ತಿರಿಯ ಮಿ ಡ್ರಾಮಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಬೊಡು ಸೆಲಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅಕಿ ಮೀಗೆ ಕಾಸ್ಟ್ ಶೋಗೆ ಮ್ಯಾಗಂಡು ರೋಲುಂ ಫೆನ್ನೆನಿ ಪಾಕಿಸ್ತಾನುಗೆ ಎಮ್ಮೆ ಮಶೂರು ಎಕ್ಟ್ರೆಸ್ಸುಂಗೆ ತೆರೇಗ ಹಿಮೆನೆ ಸಜಲ್ ಅಲಿ ಏನಾ ಕುಳೆನಿ ಆಯಿಲಾಯ್ಗೆ ಇಹುತಿಯಾರ್ ತೌಗೆ ಮೆದುಗ ಫಿತೆ ಮುಂದ ರಾಬಿಯಾಗೆ ರೋಲು ಏನಯ ಇದಿಕೊಳ ಫೆನ್ನೆನಿ ಆಮಿರು ಗಿಲಾಣಿ ಆಮಿರು ಗಿಲಾಣಿ ಕುಳೆನಿ ಮುದಸ್ಸಿರುಗೆ ರೋಲು ಮಿಯಹರು ಸೋಷಲ್ ಮೀಡಿಯಾಗ ಎಮ್ಮೆ ಗದೆಯ ವಾಹಕದಕ್ಕೆ ಒಂದು ರೋಲಕ್ಕಿ ವಿಸ್ಮಿ ಖಾಸಕೋ ಎಪಿಸೋಡ್ ಬಾರಾಗ ರಾಬಿಯಾಟ್ಟಕ ಏನಾವ ಬೊಡು ಗುರುಬಾಣಿ ವಿ ಎಮ್ಮೆ ವೈರಲ್ ವಿ ಎಂ ಮಂಜರ
2: I promise.
6: Please,
2: Rabia. जब तक मैं ना हूँ, हिलना नहीं है यहाँ से. Okay?
6: आ रहे हैं ना?
2: हाँ, मैं आ रहा हूँ. सर बचाओ अपना.
1: मी ड्रामा का दक्कुआ दे मैगड़ आयला के इस बेबे आदि आयला के इस मीहा शेर दिल के रोलूं आहसन हान फिन फावायरो दानियल जफर लवकियों तेरिया ಅಲಿ ಜಫರ್ಗೆ ಕೊಕ್ಕೊ ಸರ್ಬುಲಂದುಗೆ ರೋಲುಂ ಫೆನ್ನೈರು ಮುಳಿ ಸೀರೀಸ್ಗ ಏನಾಗೆ ಕೆರೆಕ್ಟಾಯ ಅಣ್ಣ ಬದಲ್ತೋಗೆ ಸಬಬುಂ ಏನಾಯ ಬೊಡು ತೌರಿ ಫೆಲಿಬಿಫಾವೆ ಮಿಗೀತುರುನ್ ಸಹರು ಹಾಶಿಮಿ ಮುಮ್ಮಾಲ್ ಶೇಹ್ ಸಾಮಿಯಾ ಮುಮ್ತಾಜ್ ಅದಿ ತಜ್ರಿಬಾಕಾರು ಎಕ್ಟರ್ ಅದ್ನಾನ್ ಸಿದ್ದಿಗಿ ಹಿಮೆನೆಹೆ ವರ ಫುರಿಹಮ ಟೀಮೆ ಫೆನಿಗೆಂದೆ
6: मुदस्सर, मुदस्सर, तुझे क्या हुआ?
7: क्या हुआ? ये किसने किया मुदस्सर? मुझे बता।
6: रफिया, खसरे, खसरे।
7: तुझे कुछ नहीं होगा। तुझे ठीक करेंगे, अस्पताल लेके जाएंगे, ओके? मेरे साथ है, ओके? बैठ। गुलखान, हिकमत, नीचे आओ जल्दी।
6: उसे सब ठीक कर देंगे। मेरे साथ है। मेरे साथ।
7: मुदस्सर साहब।
2: तुम्हारी पनाह में मैंने उसको पानी पानी की
1: मैं ड्रामा के कैमरा के फातु का हर कैदरवनी मशहूर सीरीज यकीन का सफर के फातु गावी टीम ए वाहकलियुं तेरिया फरहत इश्तियाग अदि डायरेक्टर शाहसाद कश्मीरी मि उफेद्दुं गेनिस्ते मुंदनी प्रोड्यूसर मुमिना दुरैदुगे एमडी प्रोडक्शंस के दशुं हमेकने मि नंतावगे सबबुं वेस फुरतम एपिसोड एया कुरुमुगे मा कुरिम वेस बेलुं तेरिं तिबी वरं इंतिजारुगा